जो आवाज बिल्कुल घट रख छ जगरे तांजे वेझो वजंदड़ रेडियो जो आवाज वधिक हुंदो त उनमें इको गुंजार कंदो ऐं इको जी गुंजार जे करे असांखे मजबूरन कॉल कटणी पवंदी आहे। त पोइ दोस्तो महिरबानो कदरदानो भेनरो ऐं भाइरो कॉल करण जे लाइ नंबर नोट करे वठो। नंबर असांजो आहे 0334